0: की देवादिदेव देवेश्वर महादेव की सतगुरु स्वामी माधवानंद जी भगवान की सत्य सनातन धर्म की ओम ओम ओम। इट्स अ ब्यूटीफुल डे,
1: krásný den.
0: It is a full moon day.
1: Je úplněk.
0: And in the rare times comes on the Sunday. Monday.
1: Je vzácné, aby se to stalo takhle pondělí.
0: Surya and the moon, they are complete.
1: Surya a měsíc jsou ucelení.
0: And each are both side, balance.
1: A každý z nich je vyvážený.
0: And there's a day of the sister and brother's day.
1: Je to také den sester a bratrů.
0: So remember your sisters.

वासे जले चानले पर्वते शत्रुमध्ये अरण्ये शरण्ये सदा मां प्रपाहि गत